0: यासुंग भजनाने जे विठ्ठलावनर होतं त्याच्याबरोबरच आज आपला आपला कार्यक्रम आज आम्ही समाप्त करतो. धन्यवाद.
1: रेडिओ माय मराठीचे प्रक्षेपण दर दुसऱ्या शनिवारी प्लेन्स FM 96.9 FM वर, पॉडकास्ट प्लेन्स FM.org.nz वर माय मराठी शोधा.
2: दॅट वॉज माय मराठी ऑन प्लेन्स मीडिया. Yeah.